müsste zur Seite die Tunneliere Bordeaux mit der Jugend liegen, noch mehr wie sie Jugend in der Lage für ihre Gebarte verwandt und so die Gebarte gesagt. Was sie da tun, die nicht da, von uns und die, die hat ja gerade gesagt, die Zahaz war die Italie Akkermann, die Pussi, Amerika, die Italie, die Kulta war die Schwein, die Kala, die Gesang. Die Italie, von uns war da, aus der Autogar, die Zahaz, oder die, auf der Ormati, die jeder Tuki, wo es dann nicht mal, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, ob er, जस्तै जलमार्ग बाटोको इरानको प्रभाव कमजोर पार्न सक्ने विश्लेषण गरिएको छ र इराक र इराक र इरान बीच द्विपक्षीय सम्बन्ध त्रिदेशीय क्षेत्रीय सुरक्षा तथा साझा चासोका विषयमा छलफल भएको छ इराकको विदेश मन्त्रालय 2004 विज्ञप्तिमा छलफलका क्रममा दुई छिमेकी मुलुकहरू बीच

0: आम्ही फरक पाहिजे
1: तुम्हाला काय तुम्ही नाही म्हणतो काय तुम्हाला काय नाही म्हणतो मी तो करू काय म्हणतो तुम्ही काय
0: आजकाल
1: हिरो